नोटान भावानो आणि बहिणीनो, तुमच्या पातकां खातीर ये कर्ग तुमचेर येवंक देवान सोडले. हरामी वागाट साद्या शेळये बरी जाता तर तुमचे जिणेंत ती परिवर्तन साध्य. प्राजित करून बदलावण हाडून नवी जिणी जियेया. सोमी देव वागाटांत हावन मात्र न्ही, ससनाच्या यमकोणांतलेय तुमकां निवारतलो. देवसराच्या घासांत तुम्ही शिरकानाशे सांबाळन राखतलो. देवसराच्या घासांत तुम्ही शिरकानाशे सांबाळन राखतलो.

थाळो उमाळो शिदप्रसार यस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी 10 वरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सन फेर्नांडिस काशिया मोगा चिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंग आळजिणी.

तळू उमाळो शीद प्रसार यस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 एफ एम आर आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सन फेर्नांडीस काशिया मोगाचिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार रेडिओ सारंग 107.8 एफ एम आर ही रंगरंगाळजिणी.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोंगणी प्रसाराक तुमका समीस्तांक स्वागत.
1: आता पळोव्या विश्वनाथ भट अँड टीम तांगेले हास्य तुमगेल मुखारी सन प्रीमियम एया हासया सीझन 2.
2: हॅलो पांडुआ, हा का कसलं सांग, हा कश जेवत मरे ते कश जेवते, तुला बैल मेळल्या दूध मेळल्या मार्केटला लागे त्यांनी ते सांग नी, तू केकला मात्र इतर खोरजो इतले वर्ष लागून हा पत्रडा पान विकता ते बंबईचे माझे देऊचे शिला हवे गेले रे, तुका हा 10 रुपये ओणी करून दिला कसं दुड्ड मागशी देऊ का, पत्रडा मागशी घेऊन यो मागीर दुड्ड दिता. मिगेले असलनातील व्यारू आजी सर्व कडेन बिल्डींग जावन पत्रडा पानं करबेऊ आंबडो तशीची कोट्ट्या पानं पातोळी पानं पुराय मिल्ल येऊन निमगिताची, पण माम खं असला रे हांडी वेत म्हणून म्हाका ते मालक मायल इतला नकून करबेऊ सबीत मायल इतला नकून एक कडगी तशी राज मायल इतला नकून पत्रडा पानं अशी त्यांनी म्हाका दिताची, हांव लेबर मात्र घेऊचे तिला लागी. आज एक व्यार सूर करता व्यंकटरमणा, एक बोणी कर देवा, एक पड दी देवा, पड दी देवा. जगा ए जगा
3: बिजरड बिजरड बिजरड वगा
2: वगा वगा उंदले वगने आ तुक्का पहिले ईर पोले पोले
3: बकेच सागे मुलुन दिनी वा प्रभुला
2: तो कसमक जग्गा जग्गा म्हण पयता हक्क शिकयता राब पा मन माम.
4: अरे जग्गा कही तो तेरा आयलो
2: तेरू तेर एक चोडू जातो मामा वीर व्यंकटेश तेर सोडची म्हणारी वीर व्यंकटेश गोविंद
4: गोविंद
2: मारी मन माम तुवाई पडचे ना नवा
4: आत कस रे कोरोना नवा काय कोरोना व्यार आहे ना दार आहे ना
2: कोणा काही मिळू ना
4: बळावरी हाव मन नाही
2: आवई जग नाही
4: हाव पत्रडा पन्ना पन्ना
2: हाव गुरपूर गंपल गज्जा
4: मळावरी
2: तू कसं म्हणला
4: पत्रडा पन्ना पन्ना पन्ना
2: पत्रडा पाना त्याची कत राहील मम्मा
4: दिव्या रा दिव्या
2: मिळत वा
4: दिव्या ज्याला रे मिगेल पूत हाडू गेला आता पत्रडा पन्ना
2: अर्थ नव्हतं आता
4: रश अत्त घेऊन येत 5 मिनिट भीतर
2: जायत मम्मा
4: यो बैस
2: विषय
4: येऊन लया बैस
2: कस ते
4: एक विषय कसू तुका आमगेल्या वटराची कमल माय धा मास्क जाऊ का एक पण माम 100 रुपये मिळा तू म्हणाले
2: वय मम्मा तू मास्क कड्डाय ना
4: वय दिल दहा मास्क दूड दिल कडे पळयता हरदुसू तीन तिघाल ना ती का कमला कसे बांधला या वैरी कोरोनाक नवा पण
2: वय नवा
4: मग सकल कशाला बांधला
2: सकल
4: त्यांच्या डाक पातळोत कडर डायपर सरलेले खर्च नातला रे म्हणाली हे देवा म्हणले
2: मम्मा तू गेलाय वटराची विमाला
4: विमल नाही रे ती तेकड चितलाच राय की कमल राय कमला
2: कमला
4: हॅलो सुलू चनी बा किल्ली वेगुळला तळा शेणी
3: तीन कासांच्या सुलोचनी बाम म्हणून उलयता रंगाणी म्हाक मट्टी गुळ म्हणून गट्टी गुळ दिला वाय ते गट्टी गुळ दाडा न गोजू कोण वाडो वस्तू पोतता दाडाय
2: कसं मामा सौकी ओप रे
4: सुलोचन रेल क्लासमेट ती गेला हाऊस बाप सन 4-5 वर्ष आत नका म्हणून आलोचन करून जातर जालेल रे ती तशी ती सुलोचन म्हणणं आलो
2: आलोचन कर न सुलोचन जलल न जाऊयात मामा म्हणा बरं तुला पू तू
4: आत्यता बैस बैस बोणी तू बोणी करण्याशी वचू नका बैस
2: आत नवा
4: देवा
2: डान्स काय गेल डान्स कॅद न काही म्हणणं डान्स काय गेल डान्स
5: डान्स
2: उभे गेल पाय
5: डान्स ಹಿತಾಂ ಭಿತ್ತರಿ ಪಾನ್ ಕಟ್ತಾರ ಮೂಯಿ ಮಿತ್ತರಿಗೂ ಕಂಕೈ ಮಗ ಚಾಪ್ಲ ಮಾಡ ಮಕ್ಕಾಗುತ್ತ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಕೈ ಡ್ಯಾನ್ಸ್
2: ಕಸಲ್ ಕಸ ವಿಘ್ನ ಇಲ್ಲ ರಜನ
5: ಕಷ್ಟ ಮಂತ ನಾನು ರಾತ್ ಮೈಲ್ ಇತ್ತ ಅಂತ ಈಗ ಬಂ ನಾನು ಸೂಣಿ ಸೋಳ್ನೆ ಏಕ ತೀನಿ ಸೂಣೆ ಕಸಿ ಪುಣಿ ಕೋರ್ನು ಅತ್ತ ಮೇಲೆ ಪಾನ್ ಗೇವ್ನು ವಂಚುನ್ ವರ್ಲ ವೆಂಚುನ್ ಕತ್ತಲ್ ಮಳೆ ಅವರಿ ಆ ದಾವಣ ಇಲ್ಲ
2: ಅತ್ತೇವನು ಬಂದ್ ರಿಮಿಡ್ಜಲ್ಲ ತಕ್ಕೆ ದೋನ್ ಕಾಟ ಪಾನ್ ದಿ ಅನಿ ತೈಸಿ ತೆ ಕಳ್ಳೆ ಅಂತ ಉಳ್ಪಳ ಎಕೊಂಡುದೀರ
5: ಬೈಸ ಬೈಸ

0: जाऊया पत्र डब्बांना वायर करता तुम्ही बिस्लरी होता की पितावा
1: काल चार पांच कडे वळली कशील रा
0: कसं
1: वळली का पांच कडे नशील तस जगून
0: हो हो
2: कस काही पन्ना
1: वळली क म्हणले पांच कडे न
2: वर्षिक
1: वर्षिक नाही वळली का वळली
2: कळ कळर हे पन्ना आमक सध्या कसं येणार
1: असून पर पुन्हा दुवे क बार तारीख एक वाळली
3: गुळे
0: कुंड गेल केदान बार तार पुंडाल तू एक बार तारीख वाळली म्हणाल रा
2: ओ कोण रे क्रीडा ता
1: गजा गजा
2: कसा म्हणाल त्याने
1: पुंडाल दुवे क बार तारीख वाळली क
2: दुवे वाळली को एकी चेली अस सपा जाव जाव जाव पन्ना येऊच मेन मोडी नव रे आणि आम्ही कसं खर्च रे उपास की म्हणून नव
0: मोडी त्याला कसं येईल मामा
1: मोडी याला वाळली गे ना मुंजी ना हा तू बरचे
0: कस
1: बाईंची उद्दाक
2: कस पन्ना
1: मोड्याक बरचे आणि तू बाईंची उद्दाक म्हणला
2: आणि गोड्डा उद्दाक आणि गोड्डा आणि गे ती
0: मामा मक्क वेळ झाला आव येता
2: ए राबरे बाळा एक उंड कावन होती गे
0: कंचा कंची उंड वरची घात की बार तर
2: सारखं तापलो की म्हणणं
1: तापलं नाही कोपलो
2: अरे पण तुझ्या पूत कैस रे दिखपणा आपाय रे
1: पळून निप्पो बेसला कल्याण महिला दुड घेतील म्हणून भिल्ल तो का पै
2: सीताराम पै किती गेलो
1: सीताराम पै नाही रमण पै
2: रमण पै जेवणा गेला वाढणा
1: वाढणा हो यार जिन्ना
4: कसा ना
1: किट मामाईला पड रहा
4: किट मामाईला वाय नमस्कार किट माम
2: तुझ्याला भूत ना मग बर तू तू कल्याण महिल घेतील दुड्डाच पळ तुझ्याला अण्णा दिला येता
4: मग अण्णा सांगितले ना
2: कसं काही
1: हा सांगितले ना काही
2: असं बरं पण ना पाय कसं असं रे आमक
1: पाय एकच असं
2: तो रिंग जेवणाक मात्र भरपूर जत्रा म्हणजे प्राण रे मी गेले
1: एका देशी
2: दुवा देशी वे मुका कशी असताले जत्रा माता एका देशी वे कसं पण ना मग का नाही करता मी गेले खुशाल ना माझी गेले अरे बाळा अंगे रे यार अंग
4: मामा
2: तो कसं नंतर
4: बहीण
1: जन्म येतन पाहिजे नाही लो
2: जन्म येणी आयला

तळो उमाळो शिदप्रसार यस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 एफ एम आर आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सन फेर्नांडीस काशिया मोगाचिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 एफ एम आर ही रंगरंगाळजिणी.

थाळो उमाळो शिदप्रसार यस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगता हजर असात. मनेस्त विन्सन फेर्नांडिस काशिया मोगाचिलारा, मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो. तांचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या. ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळजिणी.

नाळो उमाळो शिदप्रसार यस जुलाई महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आर आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सन फर्नांडिस काशिया मोगाचिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM आर ही रंगरंगाळजिणी.

0: हॅलो हाय नमस्कार ऐकून असा हांव रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळची नेताळो उमाळो शीद प्रसार. ह्या हप्त्यांत ही मोगाशन आम्ही येदळसो तिळसिल्ले आमचे संगता ते एक जाण सयरे हजर असात म्हणून, पूण वय कारणांतर जावन आमचे संगता मनस्क्लित लोबोक येवंक जावना. पूण हानी हेर दोग आमी म्हणलें तांची नांव येदळसो सांगले असा मोगाचे लारा क्या तेसो येदळसो कोंकणीक जायते संगीत दिल्लो संगतास कवळ्यो दिल्लो पोदां दिल्लो आनी कोंकणींत एक नवार्दीक रितीन क्रांती केल्लो मनेस्त विन्सेंट फेर्नांडीस काशिया आमचे संगत हजर आसा. संगतास एक उद्यमी आनी मोगोचे न्हू एक कोंकणीचो तांडेली वावराडी म्हणू येत बजेल तावन एक सगळ्यांक वळखीसो दियेसिजींत बरें नांव असो जायत्यो व्हड व्हड स्टेजी तांणी व्हडल्या व्हडल्या नाटकांक आमच्या धर्मीक जावन दी तांणी केल्ल्यो आसात आनी ते मुखेलपण सांबाळसो आमचो मोगासो लिस्टन डिसोजा बजेल तावनी आयच्या ताळो उमाळो कार्यक्रमांत हजर आसून तांकां हांव तुमचे नावे स्वागत करता आसतना आयचो ताळो उमाळो आंकडो हांगासर एक नव्याच विशयाक काल सुरवात प्रथम जावन हांव मोगान मनेस्त विन्सेंट आनी मनेस्त लिस्टन तुमकां बरी सकाळ मगून कार्यक्रमांत स्वागत मागता. ओके मोगाचे आयकोप येनो आज आमचे मोगाचे सयरे ताळो उमाळो कार्यक्रमांत आमचे संगी हजर असो एक उद्देश जावन आसा, एक शेवट जावन आसा या एक विचार जावन आसा. विशेष जावन आमच्या कोंकणींत जायते रियलिटी शोज आयल्यात, विशेष संगीताच्या मळार सोद जावंक पुरो, म्हजो ताळो गायतलो जावंक पुरो, नाचणारा नाचणारी जावंक पुरो या भुरग्यांचे बिरी बिरी पावस कविते सोवळो अशे जायते जायते रियलिटी शो आयल्या रे. कोंकणीच्या मळार आमी म्हणटा नासपा अंगणांत येवसो एक रियलिटी शो भोवशा आमी आई लागी नांगी गोतना, पूण म्हज्या प्रकारे दोनसर हांवें समजल्ल्या एका विचारा प्रमाणे तसलो एक शो येवना, वड मट्टासो शो येवना आनी नास बायला नास सिझन 3 कोंकणीच्या म्हणजे मंगळुरांत आमी दुबईंत आमी आच्या आदींच नास बायला नासाचे दोन सिझन येदोळस पळोवन संतोष पावल्ले आसात, विशेष जावन मनेस्त विन्सेंट फेर्नांडीस काशियाच्या मुखेलपणांत आनी तसलोच एक कॉन्सेप्ट आतां कोडियाळांत जावन आसा म्हणजे जावंचार आसा आनी ताचे विशीं उलोवचे खातीर आज तुमकां भरपूर तेची माहिती दिवचे खातीर मनेस्त विन्सेंट सांगतास ह्या एका सगळ्या फाटल्यान एक ब्रेन म्हणूयेत म्हणजे संघटक रुपान या सहकार रुपान तो जावन आसा लिस्टन मुखेलपण घेवन आसा विन्सेंटाक एक खांद्याक खांद दिवन हाताक हात दिवन आसून आनी हाचे विशीं आज ते उलयतले. विशयी जावन नास बायला नास हाचे विशीन पयल्यान पयलें समजवया वो एक कॉन्सेप्ट कितें कालें गे, पूण मनीस विन्सेंट हाच्या आदीन तुमी दोन नास बायला नास सिजन 1 एन्ड सिजन 2 दुबईंत परगांवांत केल्ले आसा, पूण जल्मल्ल्या मातयेर नासोंक आमी नाचताले पयलें तावन रोसाच्या माटवांत जावंक पुरो, काजराच्या सालांत जावंक पुरो, काजराच्या माटवांत जावंक पुरो, हे संभ्रमाच्या वेळार जावंक पुरो, वाड्याच्या फेस्ता जावंक पुरो, फिरगजेच्या दिसा जावंक पुरो, पूण रियलिटी शो जावन एक हाका एक रूप दिवचें आमच्याच गांवांत भोव कश्टांचें कित्याक हे साध्य गी म्हणलें एक करच्या पयलें उलोवचें आसात जाल्या उपरांत थोडे पोवटी आमी चिंतचें पडटा. कितें सांगूंक जाय सर?
1: फर्स्ट ऑफ ऑल तुका थँक्यू कित्याक आमकां एक ऑपॉर्च्युनिटी दिली आमचे प्रोग्राम विशीं तुज्या माध्यमाद्वारे आमकां लोकांक तिळसूंक. येस आमी गल्फान करताना फस्ट टायम करताना आमी एक्सपेक्ट करूंक नासले जाल्यार थंय आमकां नुस्तो वॅब फॅक्टर मेळ्ळां आमकां आनी ती जातानात गल्फांत आमकां सांगले आसा कित्याक मँगलोरांत केलें हाजे आनीकय बरें जावंक पुरो म्हणून, कित्याक मँगलोरांत फेसिलिटीज आसात गल्फांत आमकां पुरो फेसिलिटीज मेळ्ळांत लायक ब्रास बँड सुद्दां सुदून वचचें पडटा. सो हांगा आमकां एंड ऑल्सो थंय लोक लिमिटेड क्रावड आसता लायक 1,500 म्हण दोन
0: वावराडी
1: हांगा आमकां मास क्रावड आसा आनी मँगलोरांत एक काल म्हणल्यार प्लस पॉयंट म्हणल्यार बायलां म्हणल्यार खाली खाली क्रिस्तांव न्ही इनवांचे लोक इनवॉल्व जाता तांकांय बारीक नाचपाचे पीस इवन दुबईन आमकां एक कपल इनवांचे आयिल्ले तशें आमी मस्त वर्सां पयलें प्लॅन केल्लें बट केदें जाल्यार आमी चिंतूं ना खरेजे गे नाका गे खरेजे नाका गे. सो एक दीस सडनली लिस्टन विशय कोत्ता लिस्टन म्हणलें सर
0: जायना म्हणलें करून दाखयता
1: एक दीस म्हाका सांगच्या पयलें पोस्ट रेडी कर डेट ब्लॉक कर करया सर नास बायला नास कित्याक तुमी दुबईन मस्त सक्सेस जाला हांगाय जातलें तशें ताणें फस्ट एक इनिशियेटीव घेवन गेलें करया म्हूण डिसायड केलें. सो वेन ताणें डिसायड करतना म्हाका एक कॉन्फिडंट कित्याक येदो मसूर हांवें इतली प्रोग्राम लास्ट दोन वर्सां ताणें आमी करनासो ताज्या तो म्हज्या म्हाका एक खंबो आसल्या भशेन ताजे तावन म्हाका कॉन्फिडंस तो आसले कॉन्फिडंस चड आनीक चड जाता. तशें आमची ल्हानशी टीम आसा लायक तो नायजेल सुजीत मुकेश आनी आमचो क्लिटर्स आनी म्हजे बायल म्हजे मिस आसा मँगलोर आसा तशेंच जेश्मा आसा ते सगळे म्हणून एक बरें टीम आसा स्ट्रॉंग टीम भोगल्या आमकां सगळ्यांनी डिसायड कित्याक करू नजो आनी सगळ्यांनी आमकां पॉझिटिव्ह आन्सर दिले कोणी नेगेटिव्ह उलो ना कित्याक आमची ह्या को टिमांत आमच्या ग्रुपांत पुरो पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आनी सगळे प्रॅक्टिकल आसा नॉट ओनली टॉकिंग प्रॅक्टिकल. आतां म्हजे सर तांणी म्हज्या फाटी पडल्या सर तें केलां गे हें केलां गे तें करया गे इवन सकाळी म्हणटा यश म्हाजे सर आमकां प्रमोशन करूंक गा सी म्हणल्यार म्हजे की एक स्टेप करता आनी पुश्ट करना सर सो दॅट इज एक डिफरंसीस पयल्याचे कडेन आतां अशें बघता की टीम स्ट्रॉंग असल्यार केदोडली प्रोग्राम आमकां करूंक साध्य आसा एकल्या करूंक जाय आय नेवर वी म्हणल्यार माझ
0: वी कॅन ओके
1: सो आय ऑलवेज बिलीव इन वी नॉट एकलो एकल्या काय करूंक जाय सो नायस टीम वर्क आनी पॉझिटिव्ह मेन थिंग कोणी नेगेटिव्ह ना हे जाता नाल्यार जायत गी मे बी तें प्रण ना हांगा शुअर शॉट जाता सो लेट्स सी
0: ओके अशें म्हणटा आसतना एक चिंता परत आयलें लिस्टन खालें म्हणूंक जाय तुजो फस्ट टायम तुका एप्रोच करता आसतना मानसोबाणांत थोडे हें केल्यात प्रकार आसले कित्याक म्हणल्यार एरीक बाबाच्या मुखेलपणार ल्हान ल्हान मट्टर आसले तांणी केल्ले आसात थोडे अश्यो हे रियलिटी हंताक मानसोबाणान पोदांचो केलो जाल्यार ह्या नाचपाचो रियलिटी हंताक पावल हांगासर जाल्यात पूण एक उडास आसा म्हाका करेक्ट एरीक बाबाने इंटरव्यू सांगतना आसले पूण हांगासर टिवीच्या एका ओड मट्टार येवचो तुमी एक आतां करचो कितें तो पयलो शो घे म्हण म्हाका भोगता
2: आमच्या कोंकणी समाजांत सिझन टू तांणी दुबईंत केल्लें आसा आनी कोडेळांत तांणी फस्ट टायम करचे आनी सिझन थ्री ते हांगा जावन आसा. बायला कॉम्पिटिशन सादारण 1990सांत जाल्ले जावन आसा आनी ताजो बायला किंग नायजेल फेरेरा आमच्या वटूच आसा ताका ते जाल्यार ते बिरुद म्हणले आसा बायला किंग म्हणून आनी आमच्या कमिटीन तो मेन आमच्या वट आसा
0: मिलारसो
2: मिलारसो तशें जाल्ल्यांत एक बायला कॉन्सेप्ट सुमार वर्सा उपरांत लायक रियलिटी शो
0: म्हणल्यार
2: मंगळुरांत आमी करना आसा ताजे टोटल प्रोग्रामाचे चार्ट आमचे डिझाईन विंचाम आसल्यार आमी इल्लेशे थोडे चेंजीस करन ऑडिशन राऊंड करन आता फायनल राऊंड एक रियलिटी शो बरी कित्याक म्हणजे आमच्या मंगळूर जावं पुरो तरणाटी पुरो दुबईंत आसात आतां हांगाय थोडी आसात कोणा उर्बा आसा तांकां देखून तांकां एक अवकाश आनी थोडी पयस जावं न्ही हांवें सांगचें कित्याक सांगता उडपी कुंदापूर जावन दी तिशेन चिकमंगळूर गटातावन जावन दी बँगलोर जावन केंद जावतले बॉम्बे जावन आनी येवन हांगासर पार्टिसिपेट करीत शेवट सो एक अवकाश आमी कित्याक घडसोनचो आमच्या लोकांक कित्याक एक अवकाश दिवं नजो म्हणून आमचे चिंता पाहले आनी मंगळुरांत आमचे कम्युनिटी खातीर आमची कोंकणी समाजांत खाले जाल्यार वड करीत जाल्यार आमी देवा जेत पडटा कित्याक म्हणल्यार दुसऱ्यांक पळयताना आमकां मातसो बेजार जातात आनी इतले व्हडले प्रोग्राम करतात तांच्या कम्युनिटी खातीर करतात लोकां खातीर करतात आमच्यान कित्याक जायना तशें आतांचे ट्रेंड पळयता सदांच दोन तीन वर्सां जावन सुमार कार्यक्रमां जावनच आसात आनी कार्यक्रमां करची आमच्या जाल्ल्यानंत सो प्रोत्साहन मेळटा आमचे दानी पुरो आसात ताका आमी प्रोत्साहन दिता आनी अलो एक शो फस्ट टायम आमी करताना आमकां थोडे पटी इल्ले देर सुकता पूण मागीर आमी देर साडिनासतना एक लायक रियलिटी आमच्या कितले तांकी प्रमाणे जाता आमी तितले करूंक ह्या पटी आमी चिंतला
0: ओके एका संघटनान करचे वेगळेच एका म्हणजे एका मनशान मुखेलपण घेवन ताका संगाती हाडून करचे वेगळेच जावन आसा आमी म्हणटा एक संस्थो करीत जाल्यार वय तांकां बॅकबोन्स मुस्ता सांग पुरो पूण एका व्यक्तीन एक मुखेलपण घाण घेतना ताका ताचे तसल्याच व्यक्तीन येऊन संघात देऊन करचे पडटा आणि नास बायला नास असले एका रितीन म्हणजे नाचणारा नाचणारी पळयला शो पूण तो एक संस्थ्या मुखांतर आयिल्लो शो जाल्ल्यान दैज फोडल्या मुखांतर आयिल्लो शो जाल्यान ते तो टिवीर प्रसार जाला पूण हांगासर तुम्ही एका व्यक्तीन करचो म्हणजे मनीस विन्सेंटाच्या मुखेलपणार हेर ताच्या संघात्या मेळून लिस्टन मागीर जेश्मा तुवें नांव सांगलें जावंक पुरो नायजील क्लिटस आनी तुजी पतीन जावंक पुरो या आनी हेर दोगांची नांवां सांगली अशें मेळून करचे चिंता ते वेगळे कितले महिन्या पहिले जाऊन प्लॅन चलतले
1: एक्च्युली हे प्लॅन एक्च्युली दोन तीन चार महिन्या पहिले लिस्टनान मतीर गेल्ले आमकां बट मागीर आमी ताज्या पेटल्यान काम केले एक शो करचे पयले पयले डिझायन जाय जे कॉन्सेप्ट प्लॅन करूंक कित्याक म्हाका दुबईचो एक्झॅक्टली कॉपी करूंक नाका थोडे इल्ले चेंजीस हाडूंक जाय आसले मसालो इल्लो डिफरंट करया म्हणून प्लस आमकां एक व्हडली स्टेज जाय जी आसली ल्हानशा हॉलान करूंक जायना
0: म्हणून
1: तशें करून लास्टाक आमी मायकल सराक अप्रोच केलें आनी तूं ऑलवेज नो प्रोब्लम तेन्ना म्हाका आमकां ग्रीन सिग्नल दिलें तशें मायकल सर आमी तें सेंट एग्नेस ऑडिटोरियमाचें तें हॉल तें बूक केलें आमी तें आमकां फस्ट बेजीक आमी फस्ट बेजीक आमी फायनल केल्या मिडिया दैजी वर्ल्डाक आमी टायप केल्या मागीर आमकां एक आमचे ट्रॉफीस प्रायज मनी चड आसा पळयता आमकां तसो प्रायज मनीक एक फाटल्यान एक कांबो जाय आसलो सो एम सी सी बँक अनिल सरान आमकां पॉझिटीव पॉझिटीव आन्सर दिले करया म्हणून आमी आसा
0: म्हणून
1: तशें आमी ते बेजीक आमी फाटल्यान करून आमी आयले
0: कित्याक
1: म्हणल्यार आमी फस्ट द बेजीक आमी करून गेल्यार आमी एक
0: स्टेप बाय स्टेप
1: बाय स्टेप
0: फाउंडेशन जाय
1: आतां आमी फूल स्विंग स्टार्ट केला लास्ट ह्या वीक
0: आतां ऑडिशनाचे चलता
1: ओके आतां फस्ट ऑफ ऑल
0: डिझायन
1: सांगता आमी फस्ट आमी ऑडिशन घेवन घेता ऑडिशन आमी ऑडिशनची डेट 5 तारखे टेन्था पासून आमी एक्सटेंड केला
0: ऑगस्ट
1: ऑगस्ट 10th इज द लास्ट डेट एंड रजिस्ट्रेशन करू
0: सोलो की डुएट
1: डुएट
0: ओके
1: रजिस्ट्रेशन करू आमचे ऑडिशन दवरला ऑगस्ट 16th तांतून आमी बॅरियर घालूं ना यू कॅन खंयची कितली पद खंयची पदां यूज करीत खालें करीत नाच मात्र बायला जाय जे
0: म्हणून
1: आमचे कॉन्सल्टेशन आमचे आमचे जज जजमेंट करचे आमी बायलांक आसा
0: ओके भाशेचे बंदड आसा कितें
1: ना ना खंय बंदड ना
0: ओके
1: ऑडिशनाक ना ऑडिशनाक ना ताजे मागीर आमी आमची पदां दिता ऑडिशनाक खंयची जाता 2.5 मिनिटाचे परफॉर्मन्स आसतले 2.5 मिनिट्स एक्झॅम ताजे चड ना कित्याक आमकां मस्तू कँडिडेट्स आसात
0: ओके हांगासर इसारूंक जाय डुएट म्हणटा आसतना चेडे चेडे तगी चेडवां चेडवां तगी या चेडे चेडवां
1: 99% वी प्रिपेर चेडो चेडवां
0: ओके
1: कित्याक आमकां बायला किंग बायला क्वीन आमकां दिवंक आसतना आमकां तशें आमी आमी 99% ताकाच आमी उद्दोड नासा वी आर ट्रायंग टू फायंड बॉयज अँड गर्ल्स ओनली कपल
0: ओके
1: कित्याक म्हणल्यार ताका एक आमी काल आमी टायटल दिवन आसा पळय बायला किंग बायला क्वीन ते आमकां मॅच जाता
0: तांकां नाल्यार ते
1: कस जाता
0: कस जाता ओके आनी लिस्नेय सरूंक जाय आनी तूं प्रायाची बंदड आसा गे ऑर तुमी इतल्या तेजे भितरले न्ही पार्टिसिपेट करचे म्हणून गे या इतले एजी तो एजीची बंदड ना
2: आमी बंदड म्हणून सांगल्यार 16 इयर्स आमी कट ऑफ डेट एज दवरल्या
0: ओके 16 इयर्साच्या
2: वयर सांगल्यार ल्हान भुरगीं आयल्यार ते मॅच करूंक आमकां बारीक कशें जाता ताजे कोण सदां 16 इयर्स कोणाक जाल्यांत ताजे वयर तो अनलिमिटेड
0: हंड्रेडाची
2: येवन थोडी आसात उर्बा आसली 60ची नासतात बरी सो तांकां एक अवकाश येवन ह्या हातून एक पार्टिसिपेट
0: करून देट इज ऑल्सो इन्स्पिरेशन फॉर द नेक्स्ट अपकमींग डे
1: सत्य म्हणत जाल्यार अबोव 40 चड आसात तांचेच इन्क्वायरी चड आसा
0: ओके रजिस्ट्रेशन फीज ओर समथींग तशें कांय
2: आमी रजिस्ट्रेशन फीज एक नॉमिनल अमाउंट 1000 रुपीज दवरला कित्याक म्हण सांगलें थोडे फटी नांवां दितात मागीर येनांत सो मागीर तांकां आमी त्या दिसा आयल्यार आमी सर्टिफिकेट जावन दी आनी आयिल्ल्याक एक उडासाची गाणी तशें पुरो दिता सो ऑल एक बऱ्या रितीन आयिल्ल्यांक आमी बऱ्या रितीन सुदारसीचे आनी एक प्रोग्राम ह्या वर्सा एकच वर्सा करचे आनी क्लोज करचे हे प्रोग्राम सिझन चलतले
0: एटलिस्ट 1 इयर 2 इयर्सांक घेतले
2: ना ना ते वर्सान वर्स करूना वर्सान वर्स जावन पुरो आनी कशें म्हणून आमी पळयता फ्युचर कशें ह्या मोटीचेर रिस्पॉन्सिबिलिटी डिपेंड
0: ओके ओके सिंगींगाचे रियलिटी शोज मस्त जातात आनी पूण नाचपाचे उणे आसात हाका कारण कितें द सपोर्ट विच वी गेट फॉर द सिंगींग इट इज नॉट देर इन
1: नी एक्चुली टॅक्निकली पळोवंक जाल्यार सिदारा वकाळ जाल्यार सगळ्यांनी सिंगींग कॉम्पिटिशन आतां के एन एस जावन दी दायजे वर्ल्ड जावन दी सिंगींग फस्ट प्रायोरिटी दिवन आसात आमी एगेन्स्ट ना दॉज गूड सिंगर जाय डान्साक म्हणल्यार स्पेशली बायला डान्साक कॉम्पिटिशन लोकांनी येदू म्हणजे कोणी करू ना म्हणजे पहिले एक झालं त्याच्या मागीर मस्तू ब्लँक मस्तू
0: 3 decades
1: झाले वय कॉम्पिटिशन जाऊ ना रिझन कितें म्हाका एक उत्तर ना म्हाका कितें जाल्यार बायला दुबय करता हांव कित्याक मँगलोर कितें करूंक जावं ना म्हणून इतल्या ती उमेद आसली की म्हज्या शोक लोक फाटी गेल्या टिकेट नासतना फस्ट टायम तशें जावचें सो यू वर सो रियली सरप्रायज जावन आसलें आमकां मँगलोर कित्याक जावं ना रिझन मस्त ताज्या मदें कोवीड आयलें मागीर कोता तुमकां मस्त शोज बाय आतां लोकांक गेले बे आवटडोर करूं कित्याक पावसाचें तिकानो ना केदाले येता केदाले येना तिकानो ना तशें एक्चुली येलें बरो कॉन्सेप्ट आवटडोराक सांगलें कॉन्सेप्ट पयला इनडोराचें तशें मे बी लोकांक चिंतलें कोण इनडोर कशें करचें म्हणून सो ते एक रिजन आसूं पूण सेकेंड थींग प्रायोरिटी दिवं ना कोण ना डान्साक प्रायोरिटी दिवं ना सिंगिंगाक चड प्रायोरिटी दिला सो म्हजे हांवें चिंतलें कितें नास एज अ कंपोजर म्युझिशियन आय प्रिपेर सिंगींग बट एका कोनशाक म्हज्या फोनार म्हज्या आंगार डान्साचे इल्ले पर्संटेज सो हांव चिंतलें कितें करून सो मेन थींग म्हणल्यार आनीक आमी प्रायस कॅश प्रायज प्रायज मनी दवरला आतां ट्रॉफी ताका जे चड कॅश प्रायजाक चड वेल्यू ताका आमी लहानशे प्रायज मनी दवरून आमी 1 लाख फर्स्ट प्रायज 1 लाख वर्थ कॅश प्रायज दवरला आमी सेकेंड प्रायज 50,000 थर्ड प्रायज 25,000 एटलीस्ट कितें दॅट इज अ मोर एट्रेक्टीव
0: ओके
1: म्हणल्यार सर्टिफिकेट इम्पॉर्टंट ट्रॉफी इम्पॉर्टंट ताजे वट्टू कॅश प्रायज इम्पॉर्टंट
0: तांच्या वावराक एक मिनत असो
1: फोड वय वय वय नाल्यार खाली ट्रॉफी दिवन जाल्यार तांकां तांकां आजकाल लोकांक तेजी वेल्यू कोणी पार्टिसिपेट करून गेले पार्टी सरतात सो दॅट इज आमचे फर्स्ट एक ते क्रायटेरिया आमी फुलफील केला सेकेंड थींग आमी एज न्ही तुमी सांगला पण आतां एबव 16 कितें दवरला म्हणल्यार बायला डान्साक इल्ले मेच्युअर कपल्स सुबेज दिसता तांणी नासता
0: केमिस्ट्री बरी आसता
1: या या तांचे एक्चुली बायला डान्स तत्तो फ्लेवर तो तांचे कपल सिंक्रोनायझिंग जावन दी तांचे स्टेप्स जावन दी ट्रेडिशनल जावन दी ते पण इनवॉल्व जाता सो आय बिलीव ताका आमी पुरंट सेकंड डिसायड केले अबाव 16 म्हणून बिलो 16 आमकां करूंक ते मस्तू ल्हान जाता आतां लिस्टरान सांगल्या भशेन थोडे पटी तांकां डान्साचे फील करता आसना आतांच्या जनरेशनाक ते रियल बायलाचे फील करता आसा शिकचेक आनी गोत्त फील करता अशें मस्त फरक आसता एक ते या आमी डेडलायन आमी दवरला 10 तारखे म्हणल्यार आमकां टायम जाय आमकां ते शॉर्टलिस्ट करूंक आसा तुज्या मागीर सो आमी फर्स्ट प्रिफरन्स आमकां कितले कितले हेगी रजिस्ट्रेशन करता तितलें मस्तू बरें आसा कित्याक आमकां आमी एक लिमीट दवरला मागीर आमी ब्लॉक करता
0: ओके
1: ओके आमकां 10th पयल्यान आमकां 5 तारखेर म्हणून आमचे आयलें आमी एक्सपेक्ट केलें ताज्या मागीर आमी रजिस्ट्रेशन बंद करता सो जाता ते लोकांनी वेगळी वेगळी करचें मस्तू बरें
0: ओके सो इतले एक तांतू क्रायटेरिया आसात सिदा येतात म्हूण एंट्री खाण घेवन रावना तुमी इतले एक ताका एक कला म्हणटा
1: कट
0: ऑफ आसा ओके हांगासर नेक्स्ट फर्स्ट राउंडाच्या ऑडिशनान कितें पुरो एक क्रायटेरिया आसात
1: क्रायटेरिया म्हणल्यार आमी फर्स्ट राउंड आमचे मेन एक 10-12 कपल्स आमी सिलेक्ट करता आयल्या
0: पुरा कपल्स
1: सांगता तातूंत क्रायटेरिया कितें म्हणल्यार ते जजमेंट आसतले प्युअर बेज्ड ऑन बायला डान्स
0: ओके
1: दुसरे डान्साक आमी म्हत्व दिना थोडे थोडे जायव इनवॉल्व करतात हे कंप्लिटली फोक टायप फोक मिक्स्ड बायला ओके आनी बायला म्युझीक बायला पॅटर्न म्युझीकच आमी ताका फर्स्ट प्रिफरन्स दिता वेस्टर्नाक आमी पॉयंट्स दिना ओके एक ते क्रायटेरिया आनी तातूंत तांकां प्रॉप्स यूज करियेत प्रॉप्साक मार्क्स आसात तांचे कॉस्ट्युमाक मार्क्स आसात ऑडिशनाक मात्र लिमिटेड कॉस्ट्यूम हे प्रॉप्स यूज
0: मॅशअप करूंक जाता कितें आसा
1: मॅशअप करूंक ना मॅशअप करूंक ना मॅशअप केल्या कुठले ते बायलाक गेले सिंपल एकत्र पदांत आनी परफॉर्मन्स करूं
0: ओके ओके ओके
1: कित्याक आमकां प्युअरली स्टोरी बेज्ड आनी परफॉर्म केल्यार आमकां जजमेंट करूंक इजी जाता ओके आमकां आदलें आमकां तें आतां कॉन्सेप्टूच नाका आदलें ती प्युअर बेज्ड बायला कॉन्फिडन्स डान्स आसल्यार पुरो
0: आमकां
1: लँग्वेज कित्या भायर येतो म्हणल्यार तुलू पदां ती बायला टायपाचे पदां आसात त्या खातीर आमी एक्सेप्ट केला
0: ओके हांगासर विचारूंक जाय म्हणल्यार व्हड मट्टाचे रियलिटी शोंत आमी बायला पळयतना लायक बायला प्रकार जर आयले जाल्यार ते म्हणल्यार मस्तो आसा तेका रियलिटी शोंत सोनी टिवीर आनी पळयत आसतना एक काल एक पदाक नाश्चे म्हळ्यार नाश्चे मात न्हय की ते एक स्टोरी क्रिएट करतात ते म्हळ्यार एका पोदा फाटल्यान एक स्टोरी आसा आनी ते 3-5 मिनटांचे कितें पद आसा त्या ड्युरेशन ती सगळी स्टोरी जड्जांक व्यक्त करूंक आसा दॅट इज ऑल्सो
1: ते सॉंगान कालें डिमांड केला ते लिरिक्सान कालें डिमांड केला ते फुलफील करून दाखयता एक एग्जाम्पल चेडवाचें वर्णन जाल्यार चेडवाचें वर्णन करून ताच्या सोबायचें वर्णन करून आनी परफॉर्मन्स करतात तर तांचे सिंक्रोनायझिंग इल्ले डिफरंट डिफरंट आसतात चेडू चेडवाचे सो ते पण इम्पॉर्टन्स आसा तांकां अजा मागीर सिलेक्ट जाल्ल्यांक आमी आमची सॉंग्स दिता तांकां सिलेक्ट जाल्ल्यांक 2.5 मिनिटाची तांणी पुरो सॉंग्स ती म्हजींच बायलांची ना पूर डॅन्सची पोदा सेम टेम्पो असतो टेम्पो डिफरंट डिफरंट असं मग पोदा जे थीम दुसरे दुसरे असते सो दे गोइंग टू परफॉर्म अकॉर्डिंग टू दॅट सॉन्ग
0: 12 सॉंग्स या 15 सॉंग्स किती
1: 10 टू 12
0: 12 सॉंग मॅक्झिमम 12
1: मॅक्झिमम 12
0: ओके सो 12 जणां 12 सॉंग मेळतात
1: मेळतील
0: ओके तेही तेही स्ट्राइक इनोव्हेशन
1: इनोव्हेशन फर्स्ट राउंड आणि ते फायनल दिसा 13th आणि सेकंड राउंड 15 मिनिट्स नॉन स्टॉप डान्स आम्ही फॉर प्लेसिंग करतो एक कसे म्हणजे लाईव्ह सिंगिंग लाईव्ह बँड लाईव्ह डान्स
0: ओके
1: ट्रॅक ट्रॅक नाही
0: पेन ड्राईव्ह ना
1: पेन ड्राईव्ह ना
0: ओके
1: लाईव्ह सिंगिंग लाईव्ह बँड लाईव्ह डान्स ओके सो पूरा तीनो सिंक्रोनाइज आहे कसा 15 आता सिलेक्ट झाले 5 कपलांक 15 मिनिट्सचे नॉन स्टॉप
0: ओके
1: तर म्हणजे एक पटी बेल मारताना कपल एंट्री जाता अडीच मिनिट झाल्या कडे ती बेल मारतात कपल बाहेर येतात आणि कपल एंट्री मारतात
0: ओके
1: पॉद रावाना सिंगिंग रावाना डान्सी रावाना कपल मग चेंज जाऊन असतात
0: तिकीट टफ ते
1: टफ
0: कित्या म्हणजे त्यांनी पौधा वॉट सिंग जायचे एक सेकंड डेस्टिनेशन झाले सगळे
2: काजाराचे मटो हात ऑर्केस्ट्राचे सांगी ना त्यांचे पौधा सिंग करता आम्ही नसून देता
0: ओके या डीजे सोस किंचे गलत म्हणून सांगी ना
2: आम्ही हंगा पॉज सिंग करणार ते तर आणि नसून त्याचे त्यावर
0: ते फायनल असे नाही
2: फायनल राऊंड
1: आणि ताज्या मागीर थर्ड राऊंड सिंगिंग ना आमचे हे बंद जाता खाली ब्रास बँड ब्रास बँड 15 मिनिट प्ले करताना पांचही कपल स्टेज डान्स करतात
2: फायनल राऊंड आता 12 मागीर फायनल 5 मात येतात
0: चोजन वन
2: 5 मात
0: कपल टफेस्ट कंटेंडर्स ब्रास बँड असतले
1: मुझे तुमावाचे बबुटियामाचे
0: बबुटीचे बबुटीचे बँड पळे आयला परतून येतो नाही ओके तर असे म्हणत असताना एक वेगळोच कॉन्सेप्ट वेगळेच चिंता वेगळेच तंतू एक हे असं आणि लाईव्ह सिंगिंग म्हणत असताना तुम्ही सिंगर संगीताचे
1: आमच्या ग्रुप असो मगाची टीम आमची असा जोशल असा जेसन असा आता थोडी सिंगर दुबई कन्फर्मेशन जाऊन आत प्रिमाचे वेटिंग फॉर द कन्फर्मेशन आणि मोनिका वॉल्डर येतले मध्ये होस्ट करू ताजे एक पद असतले बायला म्हणजे आणि आम्ही बायला नॉन स्टॉप बायला केले श्रीलंकन पॅटर्न तुषारान केले
0: ओके ओके सो हका तुमका लोकांत हांव कसो सपोर्ट आसा सद्याक लिस्टन सांगचें जाल्यार विवेक लेफर गजांत हांव जावंक पुरो नासपा पंगडांत हांव जावंक पुरो संघटनांत हांव पुरो
2: आमी संघटनांक पुरो एप्रोच केला ऑलरेडी थोड्यांक सो तांणी तांचो सपोर्ट बसयला आनी एक युनीक प्रोग्राम जाल्ल्यांत म्हाका दिसता लोकांचो खंडीत सपोर्ट आसतलो आनी त्या दिसाचे प्रोग्राम हांवें सांगिल्ले ऑडिशन राऊंड फ्री म्हणल्यार कोणी येवन पळयत तांकां आसकताले इवन तांच्या कुटुंबाच्यांनी त्या दीस येवयेत मात 13th प्रोग्राम केला असा
0: ऑगस्ट
2: सप्टेंबर 13th आम्ही सेंट अग्नेस ऑडिटोरियमांत दवरला थंयसर आमकां ते एक प्रोग्राम करी जाल्यार तुका कोत आसा आताच्या काळार उन्याकर सर जायना सो आमी थंयसर टिकेट्स दवरल्यात त्या फायनल राऊंडाक सो ताजे टिकेटाचे दर 1,500 rupees दवरला सो दायकन सकयल लोकांनी हे प्रोग्राम पळोवच्या खातीर म्हणी कसे जाता कसे आम्ही करता म्हणून पळोवच्या खातीर येऊन आणि टिकेट्स घेऊन येऊन आमकां साकार करीची म्हणून आमची विनंती आणि अनेक म्हणजे एक सल्ला सूचना असा लोकांनी नुसतं प्रोग्रामां करतात आम्ही नुसतं प्रोग्रामां करतात जाता इतले आम्ही एका खंयच्याय प्रोग्रामाक आम्ही सपोर्ट करून पळयचे जाऊन दिते बरं असा ना पाड असा कितें करेक्शन जाऊक असा आम्ही सजेशन दिव येता तसे कितें म्हणून सांगणार आमच्या कम्युनिटीत आमचे ते एक असा कितें सांगलें आमच्या सदांव बिझनेसमॅन उणे असतात सदां पुरा पळोवंक गेल्यार आमच्या गावार लोक ना पुरा दुबई कॅनडा थंय सेटल जावन आसा सो अलेक अलेक प्रोग्राम आमच्या समृद्धी खातीर करताना आमकां सपोर्ट करूंक
0: मनशांनी रोटेशन
2: आल्ले मनशांनी पाप तांच्या कडेन आमी विचारचे पडटा आनी तुमकां तांच्या बिझनेसाचे ट्रेंड कोत आसा कशें चलून आसा म्हणून मार्केट कशी आसा आनी त्या वार धर्मान कितें पुरा हांगा प्रभाव
0: पडला
2: सो रियल इस्टेटान ती आसता इवन कन्स्ट्रक्शन जावन खंयचे एका एक लिंक आसता सो थोडे पटी आम्ही चिंताचे पडटा आम्ही करताना कसे करीयत आणि लोकांचो सपोर्ट कसो मिळत आता एक्झाम्पल सांगले एक लहान तिकीट काढू की आम्ही थोड्या पटी थोड्या एकल्या कडे इसारताना आम्ही चिंताचे पडटा सो त्याला बरोबर मस्त अप्स अँड डाऊन्स असतात मागीर आम्ही राहूंक जायना कित्याक म्हणून सांगल्यार रावल्यार टायम वचंत असता
0: देवल्या उपरांत नांगरा खात दिल्या उपरांत
2: आम्ही ते सोडूंक जायना सो आम्ही रिक्वेस्ट करायचे यंगस्टर सांग बरं की दाडाई तुम्ही गावावर राहून बिझनेस करा. अप्स अँड डाऊन्स असतात ना म्हणा, आम्ही आमच्या गावात आम्ही राया बरी असतो. दुसऱ्या गावात गेल्या उपरांत आम्ही ते
0: तकलीफ बघून त्यांनी
2: सांगला बरी आम्ही ऐकायच पडतात. असे आता कसे एक टाईम असतात पर्टिक्युलर टाईम डेव्हलपमेंट जाता म्हणून गॅरंटी असतात. सो चिंचे आमच्या कोंकणी प्रोग्राम अली मस्त जाऊन दी म्हणून त्यांनी सांगल्यावर अलत एक बाईला एक लिंक जाऊनचे म्हणून सांगल्यावर सुमार पेपर पेपर डुबून झाल्या
0: बारी फेमस झाल्या बैलगाव आमच्या पावले
2: बैलगाव आमच्या बरोबर पुढता ना मी केदळ जाता म्हणून आम्ही राखून असता. ते एक कॉन्सेप्ट ते एक युनिक नॉर्मल पण एक ब्रास बँड आक एक नादाक एक ते डान्स करचे जाऊन ते ऐकूनचे ते युनिक प्रोग्राम. सो आम्ही अत्ते टाईपार एक बैला प्रोग्राम आम्ही एक आता आम्ही करणं असा जाऊन पळया रिस्पॉन्स कसा असता लोक येतलो म्हणून कंडी चिंता.
0: ओके हंगसर एक लहानसो विराम घेता पूण त्याच्या फुडे एक विन्सन फेर्नांडीस अनंत गायलेले एक पद असं तुझ्या नक्रियांक ते ऐकून हे एकत्र रेडिओ सारंग 107.8 FM रंगाळचणी.

0: ತಳು ಮಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪೂರ್ವದಿಕ್ ಪುಟಿ ಸ್ವಾಗತ್ ಐಕೋನ ಸಂ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ 7.8 FM ಮನೆಸ್ ವಿನ್ಸೆಂಟ್ ವೆನಾಡಿಸ್ ಕಾಶ್ಯಾಮ್ ಒಗ ಚಿಲಾರ आणि मनेस लिस्ट डिस्पोजामच्या संगत हजार असा हच्या आधी ते हजार असले स्टुडिओ वेगवेगळ्या उद्देशाला आज वैयक्तिक रीतीची एक संदर्शन जाय ना की त्यामुळे आरामसा संगीता खातीर विंचदट्टून दिल्ले जाऊंक पुरो या लिस्ट या समाजा खातीर दिल्ले देणगी जाऊंक पुरो दुसरी असा पूण फकत आम्ही आज नास बायला नास सीझन 3 वेर फोकस करत असताना ब्रास बँड असा म्हणले आणि ब्रास बँड असा म्हणत असताना थंयसर उस्वास असतात आजबुडवे येतात तुरबेंद असो नाद खेळटा आणि बँड असो भरम वाळता म्हणत असताना आमकां कळीत आसना मटवान नासचें एक डिफरंट या ब्रास बँड संगात या फिरगस फेस्ताक नासचें वेगळेंच पूण हांगा तुमी नासतें म्हणटा आसतना पयल्या दिसा ब्रास बँड संगात रिहर्सल आसता गेम म्हणजे फकत फायनल राउंडाचे आसा ताच्या पयलें कशें तुमकां ब्रास बँडाक गोंदळ आसा आतां म्हणी तूं नायट करतना हांवें पळयलां मस्त नायट शोज करतना आदले दिसा रिहर्सल आसता तुमी म्हणजे पोजा संगात नाचपाचे पंगड जे कितें आसा ते येवन तुमचे रिहर्सल करतात खंयचेय जावंक पुरो होरायझन जावंक पुरो या ते जावंक पुरो हे जावंक पुरो पूण हांगा कशें हें कॉम्पिटिशन
1: हांगा एक्चुली आमी तांकां सिलेक्ट जाल्ल्यांक आमी सॉंग्स दिता पळय ताजे रिहर्सल तांकां येवंक आसता तांकां इल्ले आयडिया मेळोंक म्हणल्यार हे लायव सिंगींग लायव बँड आनी लायव डान्स डिफिकल्ट कितें म्हणल्यार इल्लोय टेम्पो सुकलो खेळटना
0: रिदम सुकलो
1: कोणाचो मिस्टेक म्युझिशियन मिस्टेक जाल्यार कोण मारा कोणाक मार बसता
0: डान्सरा
1: मार
0: कॉम्पिटिशन डान्सा वयर आसता
1: डान्सा वयर आसता त्या खातीर आमकां तिनी सिंक्रोनायझिंग जायचे सिंगींग परफेक्शन जायचे म्युझिक रिदम परफेक्शन जायचे हांगा डान्स परफेक्शन
0: स्केल इल्ली तशी नशी जाल्यार काही प्रॉब्लम
1: असना टेम्पो शुड मेंटेन कित्याक म्हणल्यार त्या खातीर आमी त्या ताका रिहर्सल दवरला डान्सराक एक आयडिया मेळोंक आमी कशें खेळटा म्हणून आनी थोडे पटी बीजीएम्स आमी पीसस खेळटा सीड इंडस्ट्री पीस थोडे पटी आनी खेळना जाल्यार डान्सराक प्रॉब्लम जाता तो तांतून प्ले करनासता एक्झाम्पल 8 bar जाल्यार आता आमी 16 bar आमी आसा आमी 8 bar पीस दुसरत आसता आनीक 8 bar पीस दुसरत आसता हांगा डान्सरां मोतीन खंयचे दवरला देहान तो आदलो तो मेलोडी तो एक पीस खेळटा पळय बीजीएम असो तो तूं मोतीन दवरला हांगा मनीस चुकले तो थंय मीस जाल्यार गो हांगा कन्फ्युजन जाता ताका आमकां कितले स्ट्रिक्ट टेन्शन हांकां आसा डान्सराक तितलें टेन्शन म्युझिशियनाक आसा फस्ट टायम तांणी परफेक्ट सिडी नसल्या भशेन ते खेळाचे इल्लेय रॉंग खेळूंक ना त्या खातीर तांकां ते डिफिकल्ट कोणाक उरता की डान्सरचे चड म्युझिशियन
0: मियरली ऑन द नोटेशन
1: परफेक्ट आसा जे 1 bar तशी नशीन जालो डान्सर वयर सकयल म्हणल्यार तो सॉंगाक डिपेंड जावन खेळटा डान्स करता तशें ती एक डिफिकल्ट टास्क आम नॉट इजी थिंग कित्याक म्युझिशियन परफेक्ट आसाचे त्याला मात डान्सांना परफेक्ट करूंक जाता
0: ओके दिसतो नसले ल्हानशे थोडे पोटे मायनर ग्लिचेस येतील जाल्यार आता कशें ताका तुम्ही प्रिपेर जावचे पडटा कित्याक वी हॅव टू हॅव बी प्लॅन ही आसाचे पडटा थोडे पोटे या रिस्टार्ट करचें गी या समथींग लायक थोडे पोटे सांगूंक जायना या थोडे पोटे आमी म्हणटा
1: ना म्युझिशियनाचे रॉंग केलं रिस्टार्ट करीजेस ते डान्सरचे चुकूं ना
0: थोडे पटी आम्ही आता आदले पटी आम्ही गोत्त असा त्या ऑडिटोरियम जाताना ऑल ऑफ अ सडन मॅक्सिम असो शो झालो तू आयलो एकोणना ऑल ऑफ अ सडन जे कितें ते मेडले 45 minutes असो करताना पॉवर फेलियर झालो पुरा झालें प्रॉब्लम आयले आता जे कितें कंपोजरांचे नाम आम्ही एलईडी डिस्प्लेर घालनासले कोणाचे पोवत म्हणल्यार इट वॉज अ ट्रिब्यूट आता ते कन्फ्युजन झालं मागीर सगळे ते कशे पाठ झाले बरे झाले असे म्हणत असताना लिस्ट असे मायनर ग्लिचेस ती झाले
2: मायनर ग्लिचेस आयल्यावर आम्ही ते कन्सिडर करीचे कड पडटा कित्याक सांगला इट वॉज नॉट डन बाय पर्पज ते म्हणजे नॅचरली सांगू जायना टेक्निकल फेलियर जाऊंक पुरो साऊंड फेलियर झाल्यावर तांकां एक ऑपॉर्च्युनिटी दिवची पडटा
0: फ्यूज फेल झालो
2: काले झाल्यार इन केस काले इमर्जन्सी काले झाले आम्ही ताका ते कन्सिडर करीचे पडटा आम्ही सांगू जायना की एकच चान्स आणि एक चान्स मिळणार मात्र डान्साक
1: ना इवन डान्सरांक राईट असा म्युझिकान खाली रॉंग झाला जाल्यार प्लीज ही कॅन स्टॉप द
2: डान्स
1: बिकॉज खाली म्हणता की दीस होल शो कॉम्पिटिशन त्या खातीर हांवें आमच्या म्युझिशियनाक पहिल्यांदा म्युझिक दिला आता ऑलरेडी दिला हांवें करूंक हांवें म्हणलां परफेक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे नाईट खाली एक चुकल्यार जाता ना त्या खातीर म्युझिक शुड बी परफेक्शन
0: कित्याक म्हणजे मागीर तो रियलिटी शो तुमचो टेलिव्हिजनार येता
1: या
0: ओके तशें जाल्यार तेही आमी नोट करचे लोक आसता
1: जाल्यार
0: देखून इट इज
1: कित्याक म्हणल्यार जजमेंट कितलेय बरें कॉम्पिटिशन जावन दी एंड ऑफ द डे जजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्या खातीर आम्ही स्पेशल जजमेंट प्लॅन केला.
0: जजांचे सुख धरतीत टीव्ही येत असताना
1: की वय वय तसे नाही म्हणजे एक जज कॉमन असता तीन जज हु इज अ विनर. त्याच्या पटल्या अनेक चार पाच टोटल पाच फाईव्ह टू सेव्हन जजेस असतात. त्यांना सिंगल सिंगल क्रायटेरिया मार्क्स देऊन असतात.
2: एकलो डान्साक म्हणजे डान्सा तीन चार क्रायटेरिया असतात. एक्सप्रेशनाक एकलो बसता, त्या स्टेप्साक एकलो बसता, त्या सॉंगाचे लिरिक्साक ते सूट जावन चित्र ताका एकलो म्हणजे एकच जज एकलो न्ही एक एकला एक क्रायटेरिया असतात. हंगासर पाच सो जजेस असे चान्स असा. सो हे डिफरंट प्रोग्राम सांगल्या उपरांत डिफरंट
1: असतात. कित्याक म्हणजे असे जे रिझल्ट लोकांनी म्हणजे की परफेक्ट दिला या शोंत खंयचे एक इल्ले मिस्टेक नातलो शो
0: फीडबॅक. ओके, आणि जजिंग पॅनलाची सिक्रेसी कितले दवरला तुम्ही? कित्याक म्हणल्यार आता थोडे कडेन आता कोण जज खंयच्या कॉम्पिटिशन येता म्हणून पहिल्यांदा तेव्हार उभो जाता.
1: पुरो सिक्रेट दवरला लास्ट मोमेंट. इवन जजमेंट इवन मार्कशीटी स्टेजी तावन भितर वसाना तेंत काउंट जाता, मुखार्त काउंट जाता.
2: आणि कसे म्हणून सांगणार ते कोणाच्या पाटल्यान वरून आम्ही ते कॅल्क्युलेट करचे ना.
0: राईट इन फ्रंट ऑफ द
2: ऑडियन्स
0: अँड पार्टिसिपेंट्स
2: आम्ही तेंत बसून लॅक करतात.
0: टॅब्युलेशन करतात.
2: टॅब्युलेशन ताच्या मध्ये त्या टॅब्युलेशन टाइमार लोकांक आम्ही बोर जावंक ना. तेंच सर आणि रियालिटी शो आम्ही एक दोरचे प्लॅनिंग असा प्लॅनिंग जावनूच असा कित्याक म्हणजे टाइम असल्यात. सो आमकां कोंकणी समाजीक एक लागू जावचे आमचे एक समर्थ कसे दाखवचे बरी एक एक रॅम्प वॉक करी म्हणून आम्ही प्लॅनिंग असा. ट्रेडिशनल रॅम्प वॉक कॉम्पिटिशन
0: ऑन द स्पॉट.
2: ऑन द स्पॉट कोणाक पार्टिसिपेट करी येतात, बायलांक या कोण जोडी असा तांकां. म्हणजे एक आमची संस्कृती कशी आमचे ड्रेसिंग कसे असा त्या विषयान एक ल्हानशे एक ग्लिम्स देऊन लोकांक कळे म्हणून लोकांक हे प्रोग्राम बोर जावन असो आणि ती मॉलाची तिकीट देऊन येताना. आणि आमच्या एक बायला इज वन ऑफ द कल्चर म्हणून सांगत आमची संस्कृती. सो तशे असताना आम्ही किती ट्रेडिशनल वॉक किती होता. आम्ही पीयुसीत असताना आमचे एक कॉम्पिटिशन आले ट्रेडिशनल कॉम्पिटिशन
0: ट्रेडिशनल डे
2: ट्रेडिशनल डे आम्ही बरोबर ड्रेस बरं घालणे
0: तसे
2: आम्ही कोंकणीचे एक ट्रेडिशन साडो नेसून साडो या किरगी नेसून आमचे ती घाले असा धोती तो सूट घालणं नेसून माथ्याक एक मुंडा असून ती एक संस्कृती किती आम्ही दाखवून जो
0: दादीन वर्ष व्यक्ती जाऊन पुरो खाले
2: या काजाराचे नेसान कसे. आणि ते एक ट्रेडिशन दाखिले कॉम्पिटिशन दोरी
0: गो बैलांक
2: गो बैलांक या कपल्स एनी कपल्स नॉट ऑन मॅरिड कपल्स कोणी जॉईन जाऊन एकामेक करता जाल्यार ते करया म्हणून आमची एक आलोचन जाऊन
1: असा. नाही तिथले मात्र नाही पळोवंक आयल्या लोकांक एक सरप्राईज ते काले म्हणून सांगे ना पळोवंक आयल्या लोकांक कॅश प्राईज मेळचे चान्स असा. तांणी आमी काले म्हणून त्या दिसा सांगता
0: ओके
1: तांकां एक सरप्राईज.
0: ओके, ब्रास बँड असा म्हणटा असताना सगळे शो मध्ये ते नाचपाचे एक कितें ओकस असतो लगी
2: असा कितें म्हणून सांगला इतले पुरा केल्या उपरांत त्या बँडाच्या नादाक आमचो लोक बसता की ओके म्हणून आमकां एक डाऊट असा. सो आम्ही सांगून आणले नाचूंक अवकास पटल्या नाचूंक पुरो तुमकां कोता समजा ते पेपर पेपर तुमचे स्टेजीर प्रोग्राम जाणून आसा हांगा लोकांची
0: कोणशा कोणशा
2: नाचून आसा. सो ते एक सांगचे ते एक स्पिरिट म्हणून सांगितलं आमच्या
0: लोकांचं. एक मात्र तुम्ही ड्रॉबॅक म्हणतात हॉला भितर आणि हॉला बाहेर असते ते एक सिनारिओ कित्याक म्हणजे
2: कंडी जाऊन रोशन किती आम्ही सांगले या पटी एक ट्रायल राऊंड जाऊन हॉला भितर करून असा. इफ इट इज अ व्हेरी सक्सेसफुल प्रोग्राम नेक्स्ट इयर आम्ही इमिडिएटली
0: ओपन हॉलात जाग्यार एक
2: लोकांक नाचूंक अवकाश मेळटा आम्ही संदर्भात ताका जाऊन आम्ही करतले.
0: ओके, हंगासर जायते तुम्ही सांगले या एका नाच पाहिला नाच सीझन 3 विषयांत ऑडिशनाच्या विषयांत तुम्ही सांगले ऑगस्टच्या एका लास्ट डेडलाईन खंची गी म्हणून
1: धा
0: तारीख आणि पटापट विदिन महिन्याच्या वेळा भितर सगळे सोमता सगळे कित्याक म्हणजे प्रोलॉंग करू नवो.
2: आणि तांतून एक सांगू कशे काले मी सांगले जजमेंट क्रायटेरिया तांतून एक लहान नॉमिनल मार्क्साक एक क्रायटेरिया दोरल्या जाऊंक बरं लोक आता आमचो लोक दुबयात असा सडा वतो. सो तांकां एक प्रोग्राम पळोवन तांचे एक जजमेंट दिवन एक आमच्या गावारांतल्यान कोण प्रोग्राम येऊ ना त्या दिसा जजमेंट दिवंक एक अवकाश असा. कित्याक सांगले इमिडिएटली ते काल ते डान्स करतात क्लिप वाईज क्लिप इंस्टाग्रामात अपलोड जाता आणि त्या हातून आम्ही इमिडिएटली लाईक्स आणि पुरा काउंट करता विद इन सो टायम कोणाचे हायएस्ट लाईक्स येतात ते कन्सिडर जावचे चान्स असतात.
0: ओके, ते म्हणजे ऑडियन्स
2: ऑडियन्स
0: पोलिंग
2: ऑडियन्स कसे म्हणजे ताका आम्ही सड्ड आम्ही मार्क्स जोडतो आम्ही मेबी नॉमिनल मार्क्स
1: एंड ऑफ द डे म्हणजे मेन क्रायटेरिया खाले म्हणजे सगळ्यांनी म्हणतात अदु लमके काय कोम म्हणला रिसेंटली कॉम्पिटिशन दोरतात त्यांच्या मनशां प्राईज देतात ते क्रायटेरिया कानोडिया आम्ही कोण बरे परफॉर्मन्स करता पहिले जाऊंग रोडलो डान्सर जाऊंग पुरो बट त्या दिसांनी काले परफॉर्मन्स केला त्या बेजर आम्ही मार्क्स देतात. थोडे पुढे काल जाता की तो ओडलो डान्सर त्याने मस्त प्राईजेस मारल्यात बट त्या दिसांनी परफॉर्मन्स करू ना त्याचा प्राईज ना.
0: ओके, आणि त्या दिसाच्या त्या घडयेच्या परफॉर्मन्सा वयत एकल्याचे कॉम्पिटिशन ते होऊन असा आणि हंगासर लोकांनी येऊक आता तुम्ही कसे ताका एक जाऊंग पुरो विविध संघटना या फिर गजा विगारांक या आमच्या किती म्हणतात आयसुया म्हणत असलेल्या संघटना कसे तुम्ही अप्रोच केले असा.
2: आम्ही आता बिगिन्स तांका अप्रोच करचार असा किती म्हणून सांगणार आमचे थोडे इल्लेशी कामां बाकी आल्यात थोडी कॉम्पिटिशन आणि सरप्राईज आम्ही काल सांगले ते आम्ही फायनल डिसिजन जायनातल्या आम्ही अप्रोच करू नये दोन करचार असा आणि लोकांक सडीत इन्फॉर्मेशन जाय जाल्यार आमचे इंस्टाग्राम पेज असा नास बैला ना सीझन 3 म्हणून सो दायकन ताका तांणी फॉलो करचे आणून आमकां विगिन्स ताचे विशयांत इन्फॉर्मेशन आम्ही आउट करता आणि ऑलरेडी आता आम्ही तांचो मार्केटींग करत असा आणि सकड फिरगजी जाऊन दी विगारा जाऊन दी आयसीएम युथा जाऊन दी आणि थोड्या संघटना आम्ही वचून अप्रोच करतात आणि हे तिकीट्स जाऊन दी या फायनल राऊंडचे तिकीट्स आम्ही थोड्यांकडे दोन आम्ही इंस्टाग्रामवर आम्ही इन्फॉर्मेशन देता खं सर तिकीट्स अवेलेबल असतात खं वचून तुम्ही खाणी येतं कोणा अप्रोच करी येतं सो अल एक ऑप्शन आम्ही दौरला थंयसर आणि तांतून जाऊन दी तुमकां वेन्यूच्या विशयान जाऊन खाली इन्फॉर्मेशन तांतून स्कॅन कोड्स ते पुरे अवेलेबल असतात स्कॅन कोड स्कॅन केल्या कुठल्या आतांच्या एआय टेक्नॉलॉजी तुमकां पुरे इन्फॉर्मेशन अवेलेबल असा आणि तांकां थोडी नंबर्स असतात कॉर्डिनेटर्सांचे नंबर्स असा काले डाऊट असल्यार कितेंय जर काले जाल्यार डाऊट आल्यार एनी टायम तांणी तांकां नंबराक कॉल करीत तांचे अभिप्राय या काले तांकां काले डाऊट्स असा ते क्लियर करीत.
0: ओके, विन्स दॅट तुजेर लेगी सरूंक जाय म्हाका आता तुजींच पदां तुवें कितें दिलें हांवें म्हाका तें एक आतां बायलां पदां मस्त आसात जावं पुरो जायत्या कंपोजरांनी घडलेलें आनी माणसोपणान घडलेली बायलां पदां मस्त आसात म्हणटा आसतना आनी आतां तुजींच पदां दिवन एकल्याक अनेक पंगडाक पद जाय आसना म्हणजे स्पेशली 12 जणां येत आसतना तांकां एक तुवें सेकंड राऊंडाचे विशय जावन येत आसतना ती तांच्या मध्ये एक घुसपड गोंधळ येवचे ना की तें पद म्हाका मेळ्ळें जाल्यार बरें आसलें आतां तूं कशें वांटून दिता तूं सुर्ती काडूंक
1: सुर्ती काडूंक सुर्ती काडूंक बट हांवें तांकां कोणाक बेजार जायनातल्या भशेन डॅन्सा खाल टेम्पो टेम्पो हांव सगळ्यांक एक दिवन आसा इफ इट्स 120 म्हणल्यार पुरो 120 टेम्पोच आसता टेम्पो जाऊन
0: वयर सिक्कल
1: डान्सा मेन जाय टेम्पो सॉंगाचे मेन असे टेम्पो सो टेम्पो सगळ्यांक एक लॅक करून आसा आणि तुम्ही सारले कित्याक मजीच पदां दोन सिझनां केली बैलांची पदां घाली मात्र नास बैलां नास विन्सेंट स्मोगा चिलारा म्हणून घाल्याक ते कशें जाता दुसऱ्यांची पदां घाल्या कुठले विन्सेंटचे नाव कशें आयिल्ले ताका एज अ कंपोजर हांव मजीच पदां घालून करता दुसऱ्यांची पदां आय एम नॉट अगेन्स्ट तांणी सांगच्यानी सुरूक ना म्हणल्यार एकल्यान कोणाची पदां घालून घेवन शो करची गे ते समान येयले शो करूंक तूं कंपोजर जायची तुजी पदां आसून तूं शो करचे ताका वेल्यू आसा
0: नाल्यार ताची काण घेता जाल्यार ताचे तुवें कॉपीराइट
1: काण घेयची ताका तुवें काले म्हणून पर्संटेज दिवची ताका म्हजे त्या खातीर म्हजे आतां म्हजीच पदां आसताना तांणी चिंता डिसायड केल्या फुडें म्हजीच पदां आसूं ती कित्याक म्हजीच मोगाची लारां म्हणल्यार कुठले मोगाची लाराचीच पदां कोणा कोणाची पदां घाल्या कुठले मोगाची लारां जायना विन्सेंटचो शो जायना कोणा कोणाची पदां घालून तूं नांव घालून शो करताय तांचो शो जायना तो दुसऱ्यांचं पदां एक पदां बरोवंक कितलें कश्ट पदां घडोवंक कितलें कश्ट आतां घडणारा मात्र करतो ताच्या फाटल्यान कितलें वावटा कितले पयशे आमी खर्च करता रिटर्न्स मेळून दिले
0: एका पदा फाटल्यान मिनिमम ह्या दिसांनी 1 लाख रुपये जाय
1: 1 लाख रुपये जाय ते कोणाक कळटा कोणें घडचें घे ताणें वचून मेजा वयलें केलें घेवन नांव जोडचें आनी नांव घाल शो करचें
0: व्हिडियो काली 3 मिनटान 5 मिनटां भितर मोग जाता
1: दोनशें घे ते बेजार जाता ओके तुमी कोणाची पदां खाण घेतात ताका इल्ले सर्टन पेमेंट दिया रे ताजेर परमिशन खाण घ्या ते ना इवन मागीर आज सकाळी काल सांजे एक शो एक काल पिंटोक जाव आय वॉज शॉक 1.5 hours ताचे मेडली केल्या गोंयकार करून तो मिक्स जावन म्हजे पद स्टार्टींग लिहिली एल्विरा 29K viewers विदीन अ वीक विदाउट आय डोंट नो म्हजे कन्सल्टंट ना हे रॉंग ना आमकां एक वेल्यू ना घडल्यांक त्या खातीर फस्ट सुरवात म्हजीच करता. म्हाका दुसरें कोण इडे दिवचे नाका, म्हजीच पोदां, म्हजोच शो. त्या खातीर एक एग्जाम्पल दी.
0: हांवें केला म्हजे जावनच तशें जाल्यार त्या देखून एक तेंत म्हाका विचारूंक जाय आसलें. आतां लिस्टन तुजो सपोर्ट कसो आसा ह्या एकाच्या फाटल्यान, तुजी एक जबाबदारी प्लस तुवें हेरांक सांगात तारच्यान कशें एक मेन रोल खेळून आसा.
2: हांगा सांगल्यार हांव एकलो आसना, आमच्या फुडल्या फाटल्यान एक व्हडली कमिटी आसा. मेन कारण म्हळ्यार हांगा व्हडलेले मनीस आसा, जावं बरो विंचामाची बायल जेसीबाई, दोन चीज जाणां ती उटूक ताल्ली, तांणी ऑर्गनायज केल्लो शो. तिका कंप्लीट नॉलेज आसा शो कसो जाता म्हणून, सो तिचे सपोर्ट आसा. म्हजे मिस असो मार्केटींग जॉब करून आसा, सांगल्यार इंस्टाग्राम विडियो जावन दी, एडिटींग जावन दी.

0: कालेबुङ गुजरात अथवा बाइला संघार जाऊंगुरो थोड्यांच्या मतीन आसा हिप हॉप उडचे नेम ना. बायला इज डिफरंट, ताजे स्टेप्सय डिफरंट आनी ताणें नाचची रिती दुसरीच आसा. सो अल एक प्रोग्राम पळोवंक तुमी ये जे आनी ते आयल्या उपरांत आमकां एक सपोर्ट मेळटा की लोक येता प्रोग्राम अली प्रोग्रामाक करया म्हणून. जर तर लोक येना आमी ऑर्गनायजराक आमकां एक जाता काले लोक येना प्रोग्राम पळयनात लोक. सो आमी हांगा प्रोग्राम करी जे गी मँगलोरांत आमी दुबई जाल्यार गांवांत केल्यार आमकां एक सपोर्ट आसता तशें एक चिंता पेता. सो दायकान हांवें रिक्वेस्ट करचें आमी सांगता म्हणून दायकान येनाकात, पयली एक रूस पळोवंक म्हणून एटलिस्ट बायलाची त्या दीस तुमी येया आमकां सपोर्ट करा आनी एन्जॉय करा म्हणून सांगचे हांवें त्या दीस.
1: ओके, तर मोगाच्या विन्सेंट फेर्नांडीस काश्या आनी लिस्टन बजल तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. तुमचें जें कितें आज नवें एक चिंताप बायला नास नास बायला नास सिजन 3 तुमी करूंक फुडें चल्ल्यात आनी जैत मागता आसतना विन्सी धाडटू आज हांगासर आयल्यात, कशें भोगलें तुमकां?
2: सो फस्ट ऑफ ऑल थँक्यू अगेन वन्स अगेन. मस्त खुशी झाली, मस्त बरं लागलं कित्याक तुमच्या माध्यम थ्रू आमचे प्रोग्रामच्या विषयी एक इन्फॉर्मेशन देऊक एक अवकाश मिळलो. आणि स्पेशली आज पहिले आम्ही दायजीर आम्ही अनाउन्समेंट केल्या ते आमकां बरे मस्त सपोर्ट मिळलं दायजी वर्ल्ड हातांनी. आणि स्पेशली हांव थँक्स म्हणटा वॉल्टर नंदालीक आणि आज स्टॅनी आमचो स्टॅनी बायला आणि आज रोशन तुका मस्त थँक्स तुम्ही सगळ्या आमकां ह्या प्रोग्राम बरें करून तुमचे कितले इनपुट मस्त गरजेचे तुमचे इनपुट आणि आमकां तुमचे सपोर्ट नसताना मुखार वसूंक जायना. हे आज एक जाला परतून आणि तुमकां प्रोग्रामच्या एक हप्ता पहिले परतून आमकां तुमचे सांगता बसूंक जाय. ओके, आम्ही आमचे काम केम वचून पावला ते लोकांक सांगूंक जाय आणि काले कितें नवें सांग आम्ही डिस्कस करनासांव ते आसा की ना काले चेंजीस आसा ते इन्फॉर्मेशन आमकां लोकांक दिवंक जाय.
1: ओके,
2: ते आमचे रिक्वेस्ट आसा.
1: तुमकां दोगांयकी देव बरें करूं म्हणटा लिस्टन आनी विन्सेंट. आज तुमी जे कितें नास बायला नास सिजन 3 विशीं भरपूर माहिती दिल्ली आसा. ह्या मिसावांक सयत मागता. वो एक रियलिटी शो कोंकणीच्या चरित्रेंत एक महिला फातर जावन दी म्हणून आशेवन आनी तुमचे द्वारे आनीकय जण प्रेरीत जावन दी मुखार येवन दीत आनी आनीकय कितें कोंकणीचें आतां म्हणजे परत वारें तें कोंकणीचें जायते शेतांनी फुलोवन आसा परत तें फुलोवन उंचाय पावो दी म्हणून आशेता तुमकां. रेडियो सारंगाच्या निर्देशका तर्फेन आयकोपा तर्फे देव बरें करूं म्हणटा.
2: थँक्यू.
1: तर मुखाच्या एकोप्यानो एकसो ताळू ओमाळोंक हांगासर सोंपयता. परत मेळटा येवच्या मंगळारा दीस ताळू ओमाळो शीत प्रसारण एकत्र रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळचिनी.